0: Netanyahu has invited Indian pilot Captain Smit Marchar and Prime Minister Narendra Modi to light the ceremonial flame at Israel's upcoming Independence Day celebrations. During a telephone conversation with Captain Marchar, Mr. Netanyahu praised the Indian pilot as a hero of India, Israel and the world for his bravery in falling amid an attack. He also wished Captain Marchar a speedy and complete recovery and conveyed his best wishes to the pilot's family. Arunachal Pradesh Chief Minister Pema Khandu has called for concerted efforts to expand coffee cultivation in the state, improve productivity and bean quality, and enhance farmers' incomes through a stronger value chain. Addressing the Hills to Cup Coffee workshop organized by the Coffee Board of India and the State Agriculture Department, Mr. Khandu said coffee cultivation had existed in Arunachal for nearly 5 decades, but its potential remained underutilized. He said the state currently has around 600 hectares under coffee cultivation and stressed the need for technical support, policy interventions and value additions. Iranian President Masoud Pezeshkian said Tehran has adopted a new arrangement to manage what it described as the country's special conditions amid intensifying U.S. economic pressure and sanctions. In a social media post, Pezeshkian accused the U.S. and other adversaries of attempting to cut off Iran's vital economic lifelines to pressure the Iranian people. The Aichi Nagoya Asian Games 2026 are set to conclude today, bringing more than 2 weeks of exciting sporting action to an end. The closing ceremony will be held at the Nagoya City Mizuho Park Athletic Stadium in Japan, the same venue that hosts to the opening ceremony, and is scheduled to begin at 6 p.m. Indian Standard Time.
1: आकाशवाणी पुणे प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. मराठी भाषा ही आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. देशाला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा महत्वाचा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 85 पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर. अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्णपदक. आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूनची माघार. आता सविस्तर बातम्या. मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे. मराठी एआयच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभावी वापर वाढवणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल मुंबईत बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले,
2: 2024 साली देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शिक्कामोर्तब केलं आणि आपली माय मराठी ही देशातली एक अभिजात भाषा म्हणून एक प्रकारे तिला तो दर्जा प्राप्त झाला. चक्रधर स्वामींच्या काळामध्ये ज्याला आद्य ग्रंथ म्हणतात, तो माईम भटांनी लिहिलेला लीळा चरित्रासारखा ग्रंथ असो की ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेली ज्ञानेश्वरी असो, तुकाराम महाराजांनी ओव्यांच्या माध्यमातनं अभंगाच्या माध्यमातनं दिलेलं ज्ञान असो, या प्रत्येक गोष्टीने आपल्या माय मराठीचं महात्म्य हे आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि छत्रपती शिवरायांनी तर स्वराज्यासोबत स्वभाषेचा नारा देखील दिला आणि पहिल्यांदा मराठी भाषेकरता संपूर्ण राजकारभार मराठीत चालला पाहिजे आणि त्याकरता मराठी राजभाषा कोश निर्माण करणारे पहिले राजे जर कोणी असतील तर ते आपले छत्रपती शिवाजी महाराज होते. आपल्या सर्वांकरता ही अभिमानाची गोष्ट आहे की जगामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये 13व्या क्रमांकावर आपली मराठी आहे. एक प्रकारे जागतिक अशा पद्धतीची आपली मराठी आहे.
1: पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन देखील लंडनमध्ये आयोजित केलं जाणार असल्याची माहिती यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर राज्यातल्या विविध बोलीभाषांचे 100 कोश आणि 9 ठिकाणी मराठी कौशल्य विकास केंद्र उभारण्याचं काम सुरू असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यातील हेत इथं पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजपचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य भालचंद्र साठे यांनी काल ही माहिती दिली. हेत इथं आयोजित नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात ते बोलत होते. भारताला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा सर्वाधिक महत्वाचा घटक असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरात सांगितलं. पाणी, वीज, वाहतूक

0: आणि दळणवळणाच्या सक्षम पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय भांडवली गुंतवणूक उद्योग व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी वाढणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूटच्या नागपूर केंद्रातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी गडकरी बोलत होते. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात येईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. बावनकुळे यांनी काल अकोला जिल्ह्यातील दुष्काळी गावांची पाहणी केली त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांविरोधात पुण्यात कालही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच होतं. मात्र या आंदोलनादरम्यान केल्या जाणाऱ्या विविध मागण्यांमुळे आंदोलनात 2 ते 3 गट तयार झाल्याचं चित्र आहे. शहराच्या विविध भागात झालेल्या आंदोलनाला काल विविध पक्षांच्या नेत्यांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शवला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊयात ईशान्य भारतातील विकासाची यशोगाथा.
1: देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 6 दशकं उलटून गेल्यानंतरही ईशान्येकडील राज्य विकासापासून वंचित राहिली, कारण त्यांचं भौगोलिक अंतर हे आव्हान असल्याचं कारण दशकानुदशक पुढं करण्यात येत होतं. तिथल्या अनेक राज्यांच्या राजधानीच्या शहरापर्यंतही रेल्वे मार्गही पोहोचले नव्हते. अशीच अवस्था काश्मीर खोऱ्याचीही होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता ईशान्येकडील राज्य देशातील सर्वाधिक वेगानं प्रगती करणाऱ्या प्रदेशांपैकी एक बनली आहेत. विकासाची नवी यशोगाथा इथे लिहिली जात आहे. इथल्या राज्यांच्या राजधानीची एकामागून एक शहरं या स्थितीतून बाहेर पडली आहेत. अगरतळा आणि नहार लगून पर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्ग पोहोचले आणि सप्टेंबर 2025 मध्ये बैराबी सैरांग मार्गामुळे आयझॉल शहरही रेल्वे जाळ्याशी जोडलं गेलं, ज्यामुळे मिझोरामला पहिली रेल्वे मिळाली. काश्मीरच्या बाबतीत मात्र थोडा अधिक वेळ लागला. उधमपूर श्रीनगर बारामुला रेल्वे मार्गाचं काम पूर्ण होण्यास 28 वर्ष लागली. चिनाब नदीवर यासाठी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. जून 2025 मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, त्यामुळे आता हिवाळ्यातही काश्मीरचा संपर्क तुटत नाही. पूर्वी जिथं पोहोचणंही कठीण होतं तिथं आता सहज पोहोचणं शक्य झालं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर, पुणे.
0: अहिल्यनगर इथल्या स्नेहालय संस्थेच्या वतीनं दिले जाणाऱ्या बापू विनोबा आणि आदर्श कर्मचारी पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. बालिका आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात गेली 65 वर्षे कार्य करणाऱ्या कस्तुरबा ट्रस्टच्या शेवंतताई चव्हाण, फासे पारधी आणि अन्य वंचित समूहातील मुलांच्या पुनर्वसनासाठी अमरावती जिल्ह्यात कार्य करणारे मतीन भोसले आणि जळगाव जिल्ह्यात एचआयव्ही बाधित बालकांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या डॉ भारती पाटील यांना यंदा सन्मानित केलं जाणार. 50,000 रुपये, सन्मानपत्र, पुस्तकांचा संच असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. संस्थेच्या पूजा दहातोंडे यांनी आदर्श कर्मचारी पुरस्कार दिला जाईल. नाशिकच्या नीलवसंत फाउंडेशनच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा डॉ वसंतराव पवार स्मृती पुरस्कार मोखाड्यासारख्या अतिदुर्गम भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी कार्यरत असलेल्या श्रद्धा श्रंगारपुरे यांना जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 7 ऑक्टोबर रोजी हे सर्व पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. हिंगोली, परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात काल भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात सकाळी 7:45 सुमारास 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा तर त्यापाठोपाठ 4.5 रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी तात्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. चंदीगड इथं काल झालेल्या पुरुषांच्या 3रा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 5 गडी राखून पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 352 धावांचं लक्ष पाहुण्या संघासमोर ठेवलं होतं. हे लक्ष वेस्ट इंडिज संघानं 48 षटकं आणि 2 चेंडूत पूर्ण केलं. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याला सामनावीर घोषित करण्यात आलं. त्यानं 162 धावा केल्या. 3 सामन्यांची ही मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची आज सांगता होत आहे. भारतीय खेळाडूंनी काल 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 85 पदकांची कमाई केली. यामध्ये 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्यपदकांचा समावेश असून भारत पदकतालिकेत 4थ्या स्थानावर आहे. दरम्यान अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं काल महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. यामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारी पहिली

0: महिला तिरंदाज ठरली आहे. हॉकीमध्ये भारतानं पुरुष गटात मलेशियाचा 5-1 असा धुव्वा उडवत सुवर्णपदक पटकावलं. या विजयामुळे संघानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता देखील मिळवली आहे. तर पुरुषांच्या क्रिकेटमध्ये T20 अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून भारतानं सुवर्णपदक जिंकलं. दरम्यान समारोप सोहळा जपानमधील नागोया सिटी मिझुको पार्क एथलेटिक स्टेडियम इथं आज होणार आहे. या समारोप सोहळ्यासाठी भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज निरुधांडा हिची निवड करण्यात आली आहे. हवामान. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं काल जाहीर केलं. चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस माघार घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2 ते 3 दिवसात मोसमी पाऊस माघारी जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आतापर्यंत देशाच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूननं माघार घेतली आहे. दरम्यान आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मराठी भाषा ही आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. देशाला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा महत्वाचा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 85 पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर. अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्णपदक आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूनची माघार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: छुपे गाना चांद का ये टुकड़ा छुपाए से, ये चांद का टुकड़ा छुपाए से.

नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आणि 100.1 मेगाहर्ट्झवर मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि मनस्पर्शी या कार्यक्रमात मी तुमचा आर्जे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज जी मी गोष्ट सांगणार आहे ना, ती खरीखुरी घडलेली आहे. 1944 साली इटलीमध्ये युद्धभूमीवर सापडलेल्या एका बाळाला 40 मैल खांद्यावर घेऊन

रसिकाव, एका अमेरिकन सैनिकाला इटलीतल्या युद्धभूमीवर एक बेवारस बाळ सापडलं. त्यानं त्या बाळाला 40 मैल खांद्यावर घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. त्यानंतरची पुढची 60 वर्ष तो फक्त एकाच प्रश्नानं जगत राहिला, ती जिवंत असेल का. जानेवारी 1944, ॲझियो, इटली. ॲझियोच्या समुद्रकिनारी असलेलं रणांगण म्हणजे जणू नरकच होतं. मित्रराष्ट्रांच्या सैन्यानं ताब्यात ठेवलेल्या इटलीच्या किनाऱ्याचा एक अरुंद पट्टा, जर्मन सैन्याच्या सततच्या तोफगोळ्यांच्या वर्षावाखाली. पुढे जायला जागा नव्हती, मागे फिरण्याचा मार्ग नव्हता, फक्त गोळीबारात टिकून राहण्याचा रोजचा संघर्ष. 24 वर्षांचा कॉर्पोरल जेम्स व्हिटेकर, जॉर्जिया राज्यातला एक अमेरिकन सैनिक, गस्तीच्या मोहिमेवर असताना एका बॉम्ब हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या फार्महाऊसजवळून तो जात होता तेव्हा त्याला एक आवाज ऐकू आला.

0: मंडळी जेम्सला जो आवाज ऐकू आला ना तो रडण्याचा नव्हता, रडून थकल्यानंतरचा तो आवाज होता. जणू एखादं छोटं यंत्र हळूहळू बंद पडत असावं असा एक क्षीण सतत येणारा आवाज. जेम्सनं तळघरात शोध घेतला, तिथं त्याला एक लहान मुलगी दिसली. जास्तीत जास्त 8 महिन्यांची होती ती. एका लाकडी पेटीत ठेवलेली, पेटीत एका स्त्रीचा लोकर कोट अंथरलेला होता. ती जिवंत होती पण खूप अशक्त. थंडी आणि निर्जलीकरणामुळे तिची अवस्था गंभीर होती. घरात किंवा आसपास कुणीही नव्हतं. जेम्सनं तिला उचलून घेतलं. सर्वात मोठी समस्या ही होती की जेम्स विटेकर एका सक्रिय युद्धक्षेत्रात गस्तीवर होता.
1: भारत अमचा देश, भारत अमचा देव, भारत अमचा सत्य धर्म हा मंत्र जपू हा ए

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: रसिको मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। जेम्सकडे ना एक असं बाळ होतं की ते खाली ठेवलं तर कदाचित मरेल आणि सोबत ठेवलं तरी त्याला त्याची तिची योग्य काळजी घेण्यासाठी आवश्यक साधन सामग्री नव्हती। त्याच्याकडे दूध नव्हतं, बाळाचं अन्न नव्हतं, कोणतंही साहित्य नव्हतं, फक्त एक पाण्याची बाटली, एक चॉकलेट बार आणि मागच्या फील्ड हॉस्पिटलपर्यंतचं 40 मैलांचं अंतर। जेम्सनं चालायला सुरुवात केली, 40 मैलांचं प्रवास। त्यानं त्या बाळाला आपल्या सैनिकी जॅकेटच्या छातीशी धरून ठेवलं जेणेकरून शरीराच्या उष्णतेमुळे तिला ऊब मिळेल। तो आपल्या बाटलीतलं पाणी बोटावर घेऊन तिच्या ओठांवर थेंबाथेंबानं टाकत होता। लहानपणी आपल्या आईला लहान जनावरांना पाणी पाजताना पाहिलेलं दृश्य अचानक त्याला आठवलं आणि तेच त्यानं केलं।

जेम्स ने चॉकलेटचे छोटे तुकडे केले आणि बोटावरची गोड चव त्या बाळाला चाखू दिली. तो शक्य तितका रात्री प्रवास करत राहिला. रस्ते टाळून, शत्रूच्या नजरेपासून दूर राहून, जर्मन सैन्याच्या गोळीबारातून आणि इटलीच्या कडाक्याच्या थंडीतून मार्ग काढत तो सतत तिच्याशी बोलत राहिला. जॉर्जियाबद्दल, त्याच्या आईच्या स्वयंपाकाबद्दल, त्याच्या लहानपणाबद्दल, शेताबद्दल आणि सगळं काही ठीक होईल असं तो तिला सांगत राहिला, जरी त्याला स्वतःलाही त्याची खात्री नव्हती. दुसऱ्या दिवशी पहाटे तो फील्ड हॉस्पिटलमध्ये पोहोचला. बाळ जिवंत होतं. एका परिचारिकेने ते त्याच्या हातातून घेतलं. जेम्स हॉस्पिटलच्या तंबूबाहेर जमिनीवर बसला आणि जवळजवळ तासभर तो उठलाच नाही.

रसिको, हॉस्पिटलला त्या मुलीची नोंद सापडलेली नागरिक मुलगी म्हणून केली आणि तिला इटालियन रेडक्रॉसच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केलं. जेम्स विटेकर आणि त्या मुलीला जोडणारी तीच शेवटची अधिकृत नोंद ठरली. युनिटमध्ये परत जाण्यापूर्वी त्यानं तिची चौकशी केली. त्याला सांगण्यात आलं की ती आता स्थिर आहे, तिची काळजी घेतली जाईल आणि तिला मदत संस्थेकडे सोपवलं जाईल. मग जेम्स पुन्हा युद्धावर परतला. 1945 जेम्स जॉर्जियाला आला, त्यानं लग्न केलं, त्याला 3 मुलं झाली, त्यानं शेती केली, नंतर हार्डवेअर व्यवसायात काम केलं आणि निवृत्त झालं. पण त्या बाळाची आठवण त्याला पुढची 60 वर्ष सतावत राहिली. वेड्यासारखी नाही पण सतत.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका. सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी. सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड.
3: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा हरजी मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. कधी एखाद्या सकाळी, कधी एखाद्या शांत रात्री, जेम्सच्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमचा राहिलेला एक प्रश्न, ती आता 60 वर्षांची असेल, ती जिवंत असेल का, तिला कुटुंब असेल का, तिनं आयुष्यात सुख पाहिलं असेल का. त्याला फक्त एवढंच माहीत होतं की त्यानं तिला 40 मैल उचलून नेलं आणि एका परिचारिकेकडे सुपूर्द केलं. पुढे काय झालं हे त्याला कधीच कळलं नाही. 2004 त्याची 17 वर्षांची नात सारा दुसऱ्या महायुद्धावर एक प्रोजेक्ट करत होती. तिनं आजोबांना विचारलं, तुमच्याकडे युद्धातल्या काही कथा आहेत का. जेम्सनं तिला ही कथा सांगितली आणि सारानं ती इंटरनेटवर प्रकाशित केली.

तीन महिन्यानंतर इटलीतल्या बोलॅन्यो शहरातून एका महिलेचं ईमेल आला. तिचं नाव होतं मारिया कॉन्टी, वय 60 वर्ष. तिला वाढवणाऱ्या इटालियन कुटुंबानं तिला सांगितलं होतं की ॲझिओ मोहिमेदरम्यान एका अमेरिकन सैनिकानं तिला वाचवलं होतं आणि सुरक्षित स्थळी पोहोचवलं होतं. ती त्या सैनिकाचा शोध गेली 40 वर्ष घेत होती. सारा जेव्हा तो ईमेल घेऊन जेम्सकडे आली तेव्हा जेम्स 84 वर्षांचा होता. त्यानं ईमेल दोनदा वाचला, मग आपल्या नातीकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाला, ती जिवंत आहे. सारा म्हणाली, आणि तिला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यांची आधी फोनवर बोलणी झाली, नंतर पत्रव्यवहार सुरू झाला आणि 2005 मध्ये मारिया कॉन्टी जॉर्जियाला आली.

ती 61 वर्षांची होती, एक शिक्षिका, तीन मुलांची आई आणि पाच नातवंडांची आजी। ती जेम्सच्या घरी आली। 85 वर्षांचा जेम्स हळूहळू उभा राहिला। दोघं एकमेकांकडे पाहत राहिले। मारियाना पुढे येऊन त्याचे दोन्ही हात हातात घेतले आणि इटालियन भाषेत काही शब्द बोलली। सारानं भाषांतर केलं। ती म्हणते, आयुष्यभर मला तुम्हाला धन्यवाद म्हणायचं होतं, पण त्यासाठी 60 वर्ष लागली, त्याबद्दल तिला खेद आहे। जेम्सने तिचे हात घट्ट धरले आणि उत्तर दिलं, तिला सांग, 60 वर्ष काहीच नाहीत, मला फक्त एवढं जाणून घ्यायचं होतं की ती सुखरूप आहे ना।

रसिकहो, अलका अहिरराव, प्रमोद राऊत, शंकरराव हजारे, जगन्नाथ केदारे या रसिक श्रोत्यांचा दूरध्वनी आला आणि एकूणच कथा आवडली असल्याचं कळवले आणि कार्यक्रमही आवडत असल्याचं त्यांनी मला कळवलेलं आहे. धन्यवाद. युद्धभूमीवर सापडलेल्या बाळाला वाचवणाऱ्या सैनिकाची गोष्ट कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा. आणि आपल्या आयुष्यात अशी माणसं येतात जी आपल्याला सुखाचे क्षण देऊन जातात आणि त्यांचा सहवास आपल्याला कमी मिळतो पण ते आपल्याला आयुष्यभर आठवत राहतात. पुन्हा कधीतरी त्यांची भेट व्हावी असं वाटत राहतं. रसिको मनस्पर्शी या कार्यक्रमात आता वेळ झाली आजच्यापुरतं इथं थांबण्याचे. गाणं ऐकूया, गाण्यानंतर ठीक 11 वाजता युवा तरंग या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

नमस्कार मित्रांनो, न्यूज ऑन एआर ऐप वर आणि 100.1 मेगाहर्ट्ज वर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची एफएम गोल्ड वाहिनी आणि युवा तरंग या कार्यक्रमात तुमचा अर्ज मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच. पण आज आपल्या स्टुडिओत आलेला आहे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, संकलक आणि निर्माता प्रशांत कदम, आणि त्याच्याशी आपण संवाद साधणारच आहोत. पण आधी हे गाणं ऐकूया.

0: मित्रांनो, लेखक, अभिनेता, फिल्म एडिटर आणि संकलक निर्माता असलेल्या प्रशांत कदमनं मुंबई विद्यापीठाच्या भैशाल विभागातून नाट्य प्रशिक्षणाचा डिप्लोमा केलेला आहे. प्राक्तन या हिंदी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन, संकलन आणि सहनिर्मिती ही त्याची आहे. सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेत विनायक पंतांची भूमिका तो करतोय. नमस्कार प्रशांत, तुझं FM गोल्ड वाहिनीवर मनापासून स्वागत.
1: नमस्कार RJ गोपी आणि FM गोल्ड वाहिनीचा आभार.
0: बर पहिला प्रश्न तुला विचारतो, आणि अभिनयाचा हा जो प्रवास आहे तुझा, तो नेमका कधी आणि कसा सुरू झाला?
1: त्याची ना एक छोटीशी गंमत आहे. मी इंजिनिअरिंग करत होतो आणि फर्स्ट इयरला मला ड्रॉप बसला. ड्रॉप बसल्यानंतर आता काहीतरी केलं पाहिजे. माझ्या डोक्यात असं काही सर्टन नव्हतं, कुठला तरी एक कोर्स करावा.

0: मुंबई विद्यापीठाचा बहिशाल विभागाचा नाट्य प्रशिक्षणाचा कोर्स आला. तर त्या कोर्सला मी ॲडमिशन घेतलं आणि ॲज युजुअल जे सगळ्यांना वाटतं तसंच मलाही वाटत होतं की आपण अभिनय करावा. आणि मग तसा तो अभिनयाचा एक प्रशिक्षण म्हणा किंवा शिक्षण म्हणा ते सुरू झालं आणि एकांकिकांमधनं मी काम करू लागलो.
1: म्हणजे की काय म्हणतो ना आपण की वाईटातूनही चांगलं होतं.
0: हो हो अगदी. म्हणजे माझ्या बरोबर तर फारच वाईट झालं होतं आणि त्यातून फारच चांगलं झालं.
1: कारण कदाचित तू पास झाला असतस तर नाटकाकडे
0: अजिबात नाही. मी शिस्तीत गप्प कॉन्सन्ट्रेट केलं असतं.
1: इंजिनियर झाला असतो. पुढे मला तुला असं विचारायचं आहे की तेव्हाच म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज करत असताना तू काही एकांकिका स्पर्धा पण तेव्हा केल्या असतील. आय एन टी असेल किंवा नंतरही कल्पनायक आविष्कार अनेक सारखी सुद्धा स्पर्धा तू केलीस आणि ज्यात तुला बक्षीस सुद्धा मिळालंय.
0: हो,
1: तर त्याबद्दल सांग आम्हाला.
0: माझं नाट्य प्रशिक्षण झाल्यानंतर इंजिनिअरिंगला जेव्हा आम्ही असं कळलं की आता महाविद्यालयीन स्पर्धा आम्ही करू शकतो तर मुळात त्यांना आम्ही स्पर्धा नाही मांडलं. आम्ही त्यांना एक प्लॅटफॉर्म समजलो की आपल्याकडे काही आयडियाज आहेत त्या करून बघणं आणि एक ठराविक प्रेक्षक वर्ग येतो त्यांच्यासमोर आपल्या कल्पनांचं सादरीकरण करणं. आमच्यासाठी हे बस एवढा प्लॅटफॉर्म होता. आम्ही कधी हा बाबा माझी त्याच्याबरोबर स्पर्धा आहे याच्याबरोबर स्पर्धा आहे असा स्पर्धात्मक विचार नाही केला. करत राहिलो आणि मग एक वेळ येते ना की जिथे आपण आपल्या स्किलमध्ये किंवा आपल्या कलाकुसरीमध्ये थोडेसे अनुभवी होत जातो आणि लोकांना ती गोष्ट आवडायला लागते. तशी ती गोष्ट आवडत गेली आणि मग आम्हाला प्राईज मिळालं. 2009 बूम या एकांकिकेसाठी मला आय एन टीचं तिसरं पारितोषिक मिळालं. त्यानंतर माइंडसेट या एकांकिकेसाठी अभिनयाचं पारितोषिक संकेत मात्रे जो आता एक खूप प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर अभिनेता आहे तर त्याला ते मिळालं. सप्तक थरवळेला मिळालं. तर असे काही चांगले कलाकार आमच्या कॉलेजमधनं तयार झाले या चळवळीतनं.
1: बरोबर. आणि मला वाटतं बूम मध्ये सुद्धा संकेत होता ना.
0: संकेतच बूमचा आपण लीड किंवा प्रोटॅगनिस्ट म्हणूया तो होता.
1: आणि बूम ह्या एकांकिकेचा विषय निघालाच आहे तर त्याचा नेमका विषय काय होता किंवा कन्सेप्ट थोडक्यात सांगशील आम्हाला.
0: हो हो नक्की सांगेन. सांगायला आवडेल मला. मी एडिटिंग करत होतो आणि मी बूम नावासदृश्यच एक चॅनल होतं. त्या चॅनलमध्ये मी व्हिडिओ एडिटर होतो आणि तो व्हिडिओ एडिटिंग करत असताना मला काही अनुभव आले आणि ते अनुभव माझ्यासारख्या एका मराठी मध्यमवर्गातनं आलेल्या मुलाचं भावविश्व हादरवून टाकणारे होते. की जो एक भ्रष्टाचार म्हणा किंवा त्यासाठी करावी लागणारी एक तडजोड किंवा जे ज्याला आपण एक इंग्रजी शब्द आहे कट थ्रोट कॉम्पिटिशन या सगळ्याचा एक आउटपुट किंवा या सगळ्याचं एक आउटपुटच म्हणूया आपण त्याला की किती भयानक असू शकतं. तर हे ना मी कुठेतरी सतत सांगत राहायचो आणि मला असं वाटलं की याचा ब्लास्ट असेल म्हणून मी ती एकांकिका लिहिली. आणि मला कॉलेजमधल्या सगळ्यांनी खूप चांगली साथ दिली. कॉलेजच्या व्यवस्थापनाने चांगली साथ दिली आणि आम्ही ती एकांकिका केली. त्यात इतकं डिटेलिंग आम्ही सादर केलं की समीक्षकांनी पण त्याचं वर्णन करताना असं लिहिलं की चॅनल विश्वातलं वास्तववादी दर्शन करणारी बूम ही एकांकिका. या एकांकिकेचा विषय खूप साधा सोपा होता की एका चॅनलमध्ये एक गिरणी कामगाराचा मुलगा ॲज अ एडिटर म्हणून लागतो आणि तो सतत की जिथे गिरणी होती तिथेच ते चॅनल आता उभं झालं आहे आणि चॅनल संस्कृतीचं आक्रमण होत आहे आणि त्यासाठी करावी लागणारी तडजोड आणि चॅनल संस्कृती एका क्रिएटिव्ह व्यक्तीला कशी मशीन सारखा विचार करायला भाग पाडते याचं एक वर्णन असं म्हणूया आपण त्या एकांकिकेत होतं. आणि सगळ्यांना ती आवडली. अपील झाली कारण त्यावेळी तो गिरणी आणि त्यांच्या जागेचा प्रश्न हा तसा हेच वादग्रस्त होताच. तर त्याला अपील मिळाला
1: आणि तो प्रश्न आजही ज्वलंत आहे.
0: अगदीच.
1: आणि गिरणी कामगारांचा विषय निघालाच आहे तर ही मुंबई जी होती ती गिरणी कामगारांमुळे अगदी गजबजलेली होती आणि तोच आता कुठेतरी उद्ध्वस्त झालाय निस्तनाभूत झालाय. ठीक आहे. आणि मग कल्पनेक आविष्कार अनेक या एकांकिकेमध्ये सुद्धा या एकांकिका स्पर्धेमध्ये सुद्धा तू एक छान सुंदर एकांकिका केली होती त्याला सुद्धा बक्षीस मिळालं होतं त्याबद्दल सुद्धा ऐकायला आवडेल आम्हाला.
0: हो कल्पनेक आविष्कार अनेक ही

0: स्पर्धा रवी मिश्रा पुन्हा नव्याने सुरू करत होते. त्या दरम्यान मी अभिनय आणि लेखन या प्रकाराचा इतका जास्त विचार करत होतो, मी त्याचा इतका अभ्यास सुरू केलेला. NCPA मध्ये मी विविध पाश्चिमात्य आणि भारतीय नाटकांचं वाचन करायचो, चांगले चांगले चित्रपट पाहत होतो. तर सतत चेहरा एक्सप्रेशन्स या गोष्टी असायच्या आणि एक कल्पना मनात आली की माणसाला हवा तसा चेहरा विकत घेता आला तर, आणि कुणी तो बाजारात विकत असेल तर किती गोष्टी सोप्या होतील. आणि या म्हणजे या कल्पनेतच एक थ्रिल होता. तर या कल्पनेभोवती मी ती एकांकिका लिहिली, जवळच्या मित्रांना वाचून दाखवली, काही अनुभवी नाटकवाले होते त्यांना वाचून दाखवली, त्यांना ती प्रचंड आवडली आणि आम्ही ती सादर केली. आणि आम्हाला ना त्यात गंमत एक होती, मी ती डिरेक्ट केली होती, लिहिली होती, मला ना प्रकाश योजनाकारच मिळेना. आणि त्या एकांकिकेचं माझं एक ठराविक लाइटिंग होतं, यूव्ही लाइट्स वगैरे, आणि तो इफेक्ट म्हणजे चेहरे त्या प्रोटॅगनिस्ट भोवती फिरतात असा प्रसंग होता. तर प्रकाश योजनाकार मिळेना तर मी ठरवलं की मीच ते प्रकाश योजना करतो. आणि मी रवी मिश्रांना सांगितलं की मी पहिल्यांदा प्रकाश योजना करतो, मला थोडंसं गाईड करा. मग त्यांनी सांगितलं की पॅचिंग कसं करायचं, त्याला कनेक्ट कसं करायचं, मग स्विचवर आणि डीमर जाऊन पहिल्यांदा स्विचवर बसलो होतो, तर स्विच कसं ऑपरेट करायचं हे एक 2 मिनिटात त्यांनी मला समजवलं आणि ते मी ऑपरेशन केलं. नो डाऊट मी स्वतः लेखक दिग्दर्शक असल्यामुळे मला त्यातले रंग आणि त्याचं ऑपरेशन आधीच कळत होते, त्यातले बँक पॉइंट माझ्या डोक्यात होते. ते ऑपरेशन झालं आणि त्या स्पर्धेत मला सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनेचं पारितोषिक रवी मिश्रांनी दिलं. आणि त्यांनी वर्णन केलं असं की हा एक पहिल्यांदाच प्रकाश योजना करत होता, त्याची धांदल दिसत होती, त्याची गडबड दिसत होती, तो चुकीचे शब्द वापरत होता प्रकाश योजनेच्या टर्मिनॉलॉजी टर्म्ससाठी. तर पण त्याने जो आउटपुट दिला तो योग्य आउटपुट होता, त्यामुळे त्याला हे पारितोषिक देतोय. इतकं वर्णन करून त्यांनी माझं नाव उच्चारलं, मला खूप म्हणजे एक असतं ना की आपण एक प्रामाणिक प्रयत्न करावा आणि त्या पहिल्या प्रयत्नालाच दाद मिळावा, असं सहसा होत नाही माझ्या बरोबर. पण ते तिथे झालं आणि मला पारितोषिक मिळालं. तर ती कल्पना एक आविष्कार आणि एक माझ्यासाठी तशी महत्वाची स्पर्धा ठरली.
1: प्रशांत, तू व्यावसायिक नाटकही केलंस, आता एकांकिका किंवा प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक यात तुला काय फरक जाणवला?
0: तसा कन्सेप्ट वाईज काहीच फरक नसतो. आपल्याकडे म्हणतात की व्यावसायिकला एक ठराविक पद्धतीचं नाटक लागतं, असं काही नसतं. माझा प्रेक्षकांच्या बुद्ध्यांकावर प्रचंड विश्वास आहे की प्रेक्षक कधीच बाबा मला थोडंसं हे कमी दे, मला हे असंच दे तसंच दे अशा डिमांड नाही करत. प्रेक्षकांना चांगलं नाटक पाहायचं असतं. राहिल्या ज्या तडजोडी आहेत, ज्या खूप प्रामुख्याने ज्याचा बोलबाला होतो किंवा त्या अशा लादल्या जातात, त्या तडजोडी हे ना ठोकताळे आहेत आणि बऱ्याच अंशी हे ठोकताळे यशस्वी कलाकृतीला पाहून बनवले जातात.
1: बरोबर.
0: त्यामुळे यशस्वी कलाकृतीचे ठोकताळे दुसऱ्या कलाकृतीवर लादलं तर ते कॉपी करण्यासारखा प्रकार होतो आणि ते प्रत्येक वेळी यशस्वी होईलच असं नाही. त्यामुळे व्यावसायिकला असे जे ठोकताळे मांडतात, मग ते कधी निर्माते असेल, कधी दिग्दर्शक असेल, कधी लेखक असेल किंवा जी कुठली मंडळी असेल, तर त्यामुळे ना रूढार्थाने अशी गणित बनवतात की हा व्यावसायिक म्हटलं की असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे.
1: एका पद्धतीचं नाटक असायला हवं,
0: त्याची काही गरज नसते. तुम्ही चांगलं लिहा, चांगलं सादर करा, प्रेक्षक बघणारच आहेत. त्यामुळे एकांकिका आणि प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक म्हणजे मी तर पाहिलेले खूप सुंदर सुंदर प्रायोगिक कन्सेप्ट हे व्यावसायिकला तुफान गाजलेले आहेत. जसं की रणांगण नाटकाचा मी उल्लेख करेन किंवा गोस्वामींचं एक डाव भटाचा त्या नाटकाचा उल्लेख करेन किंवा बरेच आहेत. म्हणजे आता मी असं ठराविक दिग्दर्शकांचा उल्लेख करणं चुकीचं आहे, पण अधांतर नाटक, अधांतर नाटकाने तर माझ्या भावविश्वावर खूप दीर्घ परिणाम केलाय. ते असेल तर ह्या पद्धतीची नाटकं आहेत जी प्रायोगिक आहेत, पण ती व्यावसायिक गणित मांडून प्रेक्षकांसमोर त्याचे भरपूर प्रयोग सादर झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की फार काही फरक नाही आहे. नाटक हे नाटक असतं. हा, जेव्हा तुम्ही त्याचं तिकीट लावता तेव्हा ते व्यावसायिक होतं.
1: खरं. आणि जे प्रेक्षक नाटक बघायला येतात तेही त्याचाच विचार करतात की मी एवढ्या रुपयाचं तिकीट काढून नाटक बघायला जातो तर त्यांच्याही काही अपेक्षा असतात एकूणच नाटकाकडून.
0: बरोबर. एक तर त्याला ना नाटकाचा धंदा हा मला खूप चुकीचा शब्द वाटतो. नाटक ही कला आहे. प्रेक्षक आज कितीही महागड तिकीट म्हणा ते काढून येतात तेव्हा ते कला पाहायला येतात. ते कुठलाही धंद्यात इन्वॉल्व्ह व्हायला येत नाही. हे सर्वात ही प्रथम नियम आहे हा. त्यामुळे मी धंदा आहे म्हणून कलेपासून लांब जाणं हे तितकंसं योग्य नाही.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. प्रशांत, आपल्याला पुढे अशाच बऱ्याच गप्पा मारायच्या आता एक गाणं ऐकूया.
0: हो

0: नमस्कार, मी गिरिजा ओ गोडबोले, ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। मस्त मस्त मराठी गाणी आणि खुशखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड।
1: युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे। मित्रांनो, तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच, आणि आज आपल्या बरोबर आहे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, संकलक आणि निर्माता प्रशांत कदम। प्रशांत, मगाशी तू बूम या एकांकिकेचा उल्लेख करताना म्हणालास की तू एडिटिंग ज्या चॅनलमध्ये करत होतास आणि तिकडचा तो अनुभव होता आणि त्याच कन्सेप्टवर आधारित तू एकांकिका लिहिलीस, पण या एडिटिंगकडे तू कसा काय वळलास आणि एडिटिंगमधली कुठली गोष्ट तुला जास्त भावते किंवा खुणावते?
2: एडिटिंगपेक्षा मला फिल्म मेकिंग जास्त खुणावत होतं, आणि फिल्म मेकिंगचा जेव्हा मी विचार करत होतो तेव्हा मी बरेचसे इंटरव्ह्यूज वाचले होते, काही चांगली पुस्तकं वाचली होती, तर मला सगळ्यातनं एक गोष्ट प्रामुख्याने दिसली, ती म्हणजे एडिटिंग, संकलन हे असं डिपार्टमेंट आहे की जिथे प्रत्येक क्रिएटिव्ह सूचना कंट्रोल केल्या जातात। म्हणजे लेखकाने लिहिलेली गोष्ट, दिग्दर्शकाने सादर केलेली गोष्ट, कॅमेराने पाहिलेली गोष्ट ही प्रेक्षकांना कशी दिसेल किंवा प्रेक्षकांना कशी ती भावेल यासाठी जे मधलं खूप प्रभावी डिपार्टमेंट आहे ते संकलन आहे। आणि आधीपासून मला असं थोडंसं जरा नेतृत्व गुण हा प्रकार फार असल्यामुळे मी बोललो की नाही भाई, कमांड करेंगे तो यही से करेंगे। या विचारातनं मी संकलनाकडे, म्हणजे आकर्षण मला निर्माण झालं। आणि जसं मी शिकत गेलो, मी डिजिटल अकॅडमीमधनं संकलन एडिटिंगचा कोर्स केला, त्यानंतर मी VFXचा कोर्स केला, माया एंटरटेनमेंट लिमिटेडमधनं मी VFXचं काम केलं, क्रोमा रिमूवल, वायर रिमूवल सारखं काम मी बऱ्याचशा प्रसिद्ध मालिकांमधनं आणि चित्रपटांमध्ये केलं, त्यानंतर मी एडिटिंग जॉब सुरू केलं। मला लक्षात आलं की हे टेक्निकल नाही आहे, हे फिल्म मेकिंगचं ते व्याकरण आहे जे जराही चुकलं तर पूर्ण फिल्म ही डॅमेज होऊ शकते, किंवा त्याचं गणित, म्हणजे त्याचं जे रसग्रहण आहे किंवा त्याचं सादरीकरण आहे या सगळ्याचं गणित बदलू शकतं। तर हे फक्त टेक्निक नाही आहे, हे टेक्निकच्या पुढची गोष्ट आहे, हे व्याकरण आहे। आणि जोपर्यंत आपण व्याकरण समजून घेत नाही आपल्याला भाषा प्रभावीपणे बोलता येत नाही। तसं जर चांगला चित्रपट करायचा असेल तर तुम्हाला संकलन आणि त्याचं व्याकरण समजून घेणं फार गरजेचं आहे। आणि मग मला त्याची शक्ती स्थान पण कळली, म्हणजे मी एडिटिंगच्या बाबतीत असं म्हणेन की त्याचा ना कधीही न संपणारा प्रवास आहे की मला पूर्ण एडिटिंग आलं असं कुणी खरं तर क्लेम नाही करू शकत की मला जगातलं एडिटिंग मधलं सगळं नॉलेज आहे असं कधीच कुठलाच एडिटर सांगू शकत नाही। कारण हा ना कधीही न संपणारा प्रवास आहे, तुम्हाला प्रत्येक दिवशी प्रत्येक कलाकृतीत नवीन काहीतरी सापडत जातं, नरेशनच्या नवीन पद्धती सापडतात, शॉर्ट डिव्हिजनच्या वेगवेगळ्या पद्धती सापडतात। तर हे ज्याला आपण बोलतो परमिटेशन कॉम्बिनेशन्स इतके तुम्ही करू शकता दृश्याचे, त्यामुळे हा कधीही न संपणारा अत्यंत इंटरेस्टिंग प्रवास आहे आणि मी त्याच्याकडे ओढला काय, मी म्हणजे त्यात असंख्य डुबत असतो।
1: बर, प्रशांत, तू एकांकिका, नाटक, मालिका आणि चित्रपट या सगळ्याच माध्यमांमध्ये अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन केलं आहेस, तर एक कलाकार म्हणून तुला या माध्यमांमध्ये काही फरक जाणवला का?
2: तसा फरक तोच आहे, तंत्रज्ञानाचाच आहे। म्हणजे जेव्हा तुम्हाला नाटक करायचं असतं तेव्हा तुम्हाला रंगमंचीय भाषा, रंगमंचीय तंत्रज्ञान समजून घ्यावं लागतं। जेव्हा तुम्हाला कॅमेरा समोर किंवा चित्रपट, मालिका, शॉर्ट फिल्म्स अशा माध्यमांमध्ये काम करायचं असतं तेव्हा त्याचं जे तंत्र आहे, त्याचे

0: तरी जास्त काय तुला खेचून घेतं, म्हणजे की अभिनय, लेखन, दिग्दर्शन यात काय सगळ्यात जास्त तुला खेचला जातो, तू कुठल्या गोष्टींकडे?
1: आता ना याचं जरा उत्तर देणं तसं कठीण आहे, कारण कारण का सांगतो, मला ना ह्या पूर्ण प्रक्रियेचाच एक ओढ आहे किंवा आनंद आहे. त्यामुळे मी असं एकतर मी ना या गोष्टींकडे व्यवसायाभिमुख कमी बघतो, कला प्रकार आनंद असं जास्त बघतो. नो डाऊट त्याचे पैसे घेतोच मी ते मी सोडत नाही, पण मला तो जास्त भावतो. त्यामुळे होतं काय की मी जेव्हा अभिनय करत असतो तेव्हा मी असा अभिनय करतो किंवा असा वागतो की समोरच्याला प्रश्न पडावा की हा खरंच एडिटर आहे, हा खरंच लेखक आहे, याला तर फक्त अभिनयच जमत असेल असं वाटतं. किंवा मी जेव्हा एडिटिंग करतो तेव्हा माझ्या तोंडाकडे बघून कोणालाही असं वाटणार नाही की याच्या चेहऱ्यावरची माशीही उडत असेल. हा म्हणजे फक्त याचे डोळे, याचे हात आणि ते समोर मॉनिटरवर चालणाऱ्या गोष्टी. सो मला प्रत्येक गोष्ट करताना माझा प्रयत्न असा असतो की मी त्याचा परिपूर्ण आनंद घ्यावा. त्यामुळे असं हे नाही, पण या सगळ्यामध्ये जरी आता एक असं ठराविक उत्तर द्यायचं झालं तर लिखाण किंवा लेखन ही प्रक्रिया जी आहे ना, ही मला वाटतं की माझ्या व्यक्तिमत्वाचा आणि माझ्या विचारांचा कस लावणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे मी ती सर्वात जास्त एन्जॉय करतो, म्हणजे आनंदामध्ये पण लिखाणातला आनंद मला सर्वात जास्त येतो असं म्हणू शकतो आपण.
0: आता जसं तू उल्लेख केलास की एडिटिंग करत असताना किंवा अभिनय करत असताना तो अभिनयच करतो, एडिटिंग करत असताना फक्त त्यावरतीच फोकस करतो, पण अभिनय करत असताना मुख्य म्हणजे की कधी बाबा तुझ्यातला दिग्दर्शक असा जागा होतो का?
1: अजिबात नाही, त्याला मी
0: सांगून ठेवतो,
1: दमच देतो की तुला काही विचारच करायचा नाहीये दिग्दर्शनाचा. समोरचे दिग्दर्शक जे त्यांना जे अभिप्रेत आहे, कारण का होतं ना की अभिनयाचा एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला तुमचा पार्ट योग्य पद्धतीने करता आला ना तर तो सांघिक परिणाम खूप छान देतो. म्हणजे मी अभिनय करत असताना मी जर दिग्दर्शनाचा विचार करत बसलो तर मला माझा पार्ट तितका प्रभावीपणे करता येईल का?
0: नाही येणार.
1: हा म्हणजे ही शंका निर्माण होते.
0: बरोबर,
1: मी त्याला दम देतो दिग्दर्शकाला की तुला काही येत नाही, तुझी पाटी कोरडी आहे, तुला फक्त अभिनय येतो, तू फक्त अभिनय कर.
0: दिग्दर्शकाचं काम जे आहे तो करेल.
1: हो हो, अगदी. आणि आतापर्यंत मी ज्या ज्या दिग्दर्शकांकडे काम केलं ते सगळे इतके अनुभवी प्रतिभाशाली होते की लिटरली मला पहिल्या वाक्यानंतरच मी अगदी विद्यार्थी दशेत जातो की सर तुम्ही बोला, मला तुमच्याकडनं भरपूर शिकायचं आहे.
0: बरोबर. आणि ही जी शिकण्याची इच्छा आहे ती मला वाटतं की हीच आपल्याला पुढे नेत असते.
1: अगदी, आणि ती खूप आनंदही देते.
0: आनंदही देत असते, अगदी खरं. प्रशांत, माय मुंबई शॉर्ट फिल्म फेस्टिवलसाठी तू अगदी स्थापनेपासून म्हणजे 2007 पासून आत्तापर्यंत परीक्षक म्हणून काम केलं आहेस, तर या शॉर्ट फिल्ममध्ये तुला काय वैविध्य जाणवलं आणि परीक्षण करताना तू कुठल्या गोष्टींना जास्त महत्व देतोस?
1: आता हे परीक्षण पद माझ्याकडे कसं आलं ते पण मी सांगतो. परीक्षक पद मुळात शॉर्ट फिल्म मी जेव्हा डिजिटल अकॅडमीमधनं पासआउट झालो तेव्हा शॉर्ट फिल्म हे माध्यम मला खूप खुणावत होतं, कारण त्याची आर्थिक गणितं, त्याच्या वेळेचं व्यवस्थापन आणि ते सगळं मॅनेजेबल होतं. सो मी बऱ्याच शॉर्ट फिल्म स्वखर्चाने केल्याच केल्या, पण मी खूप शॉर्ट फिल्म्स एडिट केल्या, म्हणजे अगदी ती संख्या एक 800-900 शॉर्ट फिल्म्स मी एडिट केल्या. हां, आणि त्यामुळे शॉर्ट फिल्म्सच्या एका काय बोलतात ना वर्तुळात थोडं माझं नाव तयार झालं होतं की हा हा एडिटर आहे ना, हा व्यवसायापेक्षा याला पॅशन आहे.
0: बरोबर,
1: अशा पद्धतीचं. आणि त्याचवेळी माय मुंबई शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे जे आयोजक आहेत त्यांचीही काही कामं मी केल्यामुळे ते आले माझ्याकडे आणि ते बोलले की सर तुम्ही परीक्षण कराल का? आता याच्या मागे दोन गोष्टी आहेत. मी जेव्हा एडिटिंग शिकत होतो तेव्हा माझे सर संकल्प मेश्राम सरांनी आम्हाला एक खूप चांगली सवय लावली होती की वर्ल्ड सिनेमा पाहायचा.
0: बरोबर.
1: आणि मी तो नुसता पाहायचो नाही, मी काही नोट्स काढायचो त्यात मला भावलेल्या गोष्टींच्या. तर जेव्हा जेव्हा त्या सिनेमाचा विषय निघायचा मी माझं जे आकलन आहे ते मांडायचो. तर ही सवय मी आजही

0: ठेवली आहे. आजही मी नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन सारख्या प्रसिद्ध वाहिन्यांवर जेव्हा काही बघतो तेव्हा मी जर नवीन काही मला जाणवलं तर मी लिहून ठेवतो. तर त्याचा मला फायदा असा झाला की जेव्हा ही आयोजक मंडळी आली त्यांना माहीत होतं की अरे हा आकलन आणि अनालाइज चांगलं करतोय. म्हणून ते बोलले की सर तुम्ही परीक्षण करा ना, कारण तुम्हाला ते अनालाइज चांगलं करता येतं. मी बोललो ठीक आहे, माझ्यासाठी तर अरे इतके शॉर्ट फिल्म्स आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि खरंच मी तुम्हाला सांगतो की त्या स्पर्धेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लघुपट यायचे. आणि आपले असतं ना की पुण्या मुंबईमध्ये म्हणजे बाबा मला जितके दिसतात तितकेच विषय जगात, हा जो समज होता ना या समजाला खूप मोठा छेद मिळाला. आणि मला लक्षात आलं की नुसतं महाराष्ट्र हे राज्य जरी आपण विचारात घेतलं तरी त्यात इतकं वैविध्य आहे सुचण्याला. आणि हे सगळ्या शॉर्ट फिल्म्स मला बघायला मिळायच्या, म्हणजे एक प्रेक्षक म्हणून ती प्रक्रिया मला इतकी सकस करत होती. आणि मी खरं तर माझं म्हणजे ते परीक्षण करण्यामागचं प्रमुख हे कारण तेच असायचं की मला शॉर्ट फिल्म बघायला मिळतात. आयोजकांचं प्रमुख कारण हे असेल की हा पाहिजे तितक्या शॉर्ट फिल्म बघू शकतो, याला काही लिमिट नाही.
1: त्याला
0: हो हो ते म्हणजे अगदी 200-300 शॉर्ट फिल्म पण मी बघितल्यात एक महिन्याच्या याने स्वतःचं काम आवरल्यानंतर. मग रात्री मी त्या 10-10 शॉर्ट फिल्म अशा पद्धतीने त्या बघायचो. सो ती प्रक्रिया एकदम रंजक होती आणि खरं तर ती खूप शिकण्यासारखी होती. आणि त्या शॉर्ट फिल्म्स मध्ये आजच्या तारखेला जे चांगले दिग्दर्शक आहेत ना त्यांच्याही शॉर्ट फिल्म्स होत्या. म्हणजे अगदी नागराज मंजुळेंच्या शॉर्ट फिल्म्स घ्या किंवा विशाल कुंभार सारख्या दिग्दर्शकाच्या शॉर्ट फिल्म्स, भीमराव मुंडेच्या शॉर्ट फिल्म्स, असं बरंच वैविध्य मला पाहायला मिळालं.
1: तर प्रशांत आता एक गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहील.
0: नक्कीच.

मठ देवा कीर्ति तुझे भारी, डंक तुझा ऐकू निघालो तुझा दारी, अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तुझा।

0: प्रशांत, ज्या मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण विभागात तू शिकलास आणि तिथंच नाट्य प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?
1: मुळात मी नाट्य प्रशिक्षण खूप कमी महिन्यांसाठी गेलं, पण त्याचा जो शिकण्याचा अनुभव आहे ना, बहिशाल नाट्य प्रशिक्षणाने माझ्या व्यक्तिमत्वामध्ये खूप मोठे बदल केले. थोडासा असा आपण बोलतो ना, बेफिक्री व्यक्तिमत्वाला ना एक जबाबदार नागरिक बनवायचं सर्वात महत्त्वाचं काम त्या शिस्त, प्रचंड वैचारिक शिस्त आणली. कारण वैचारिक शिस्त आणि त्या वैचारिक शिस्तीमध्ये मी एक गोष्ट ॲड करेन की राजकीय विचारधारेच्या शिस्तीचा पण त्यात खूप हे झाला, परिणाम झाला. विज्ञानवादी माझा जो दृष्टिकोन आहे तो तयार होण्यासाठी हे नाट्य प्रशिक्षण खूप जास्त मला गरजेचं वाटलं. कारण बऱ्याचदा ना आपल्याकडे कला म्हटलं की थोडं इमोशनल होऊन लोक कलेकडे बघतात, पण या प्रशिक्षणाने मला तंत्र, त्या तंत्राचा वापर कसा करावा हे इतकं विज्ञानवादी दृष्टिकोनातनं सांगितलं की मला असं लक्षात आलं की कला ही इमोशनपेक्षा तंत्रावर पकड असेल तर जास्त उत्तम पद्धतीने सादर करता येते. तर हा जो एक विचारांचा आणि कृतीचा शिस्तीचा जो भाग आहे तो मला बहिशालमधून मिळाला. आणि आजही मी जितक्या कलाकृती करतो ना त्याचा कुठेतरी बेस मला वाटतं त्या विचारधारेत आहे. त्यामुळे मी प्रत्येक कलाकृतीनंतर आजही सचिन गोस्वामी, सचिन मोटे, विनायक दिवेकर सर आज हयात नाही आहेत, पण यांना ना मेसेज करून सांगतो की सर हे जे काय आहे ते तुमच्यामुळे आहे, ते हसतात पण मी सांगतो. कारण अगदी असं आपण बोलू ना की आपण खूप कोरी पार्टी घेऊन जातो आणि त्या कोऱ्या पार्टीवर त्यावेळी काय लिहिलं जातं यावरून आपला पुढचा प्रवास अवलंबून असतो. आणि त्या पार्टीवर त्यावेळेला खूप योग्य गोष्टी लिहिल्या गेल्या, योग्य जाणीवा, योग्य सामाजिक भान, योग्य राजकीय भान, योग्य विवेक. विवेक जो आहे, विचारांचा विवेक, तो मला तिथे शिकता आला.
0: बरोबर आहे. आणि नाट्यभानाबरोबरच हे आत्मभान असणं सुद्धा खूप गरजेचं आहे,
1: खूप जास्त गरजेचं आहे. कारण मग बऱ्याचदा काय होतं की आपल्या कलेला कसं, म्हणजे हा शब्द खरं खूप प्रक्षोभक आहे, कसं वापरलं जातं ना हे आपल्याला कळलं पाहिजे. याचं भान, याचा विवेक आपल्याला असला पाहिजे. आणि तो असला ना तर प्रेक्षकांशी जी आपली जी नाळ जुळलेली असते ना ती जुळलेली राहते. प्रेक्षक वैतागत नाही, प्रेक्षक बोलते आता हे करायला लागला ते करा, अशा प्रतिक्रिया त्यांच्या येत नाहीत. कलाकार म्हणूनच ते आपल्याला बघतात.
0: बरोबर. बहिशालचा विषय निघालाय आणि मला वाटतं की मला माहिती आहे की बरेच अनुभव आणि बरेच किस्से.
1: अगदी अगदी.
0: पण मला एकच ऐकू
1: किस्से म्हणजे आता जे आर जे गोपी भोसले आहेत हे आमचे बहिशालचेच मित्र आहेत. आर जे गोपी भोसले म्हणजे एकदमच कवी, कवी मनाचे आर जे. ते सतत एक वही बाळगायचे आणि त्यात कविता असायच्या आणि आम्ही सगळे टगे. आणि गोपी भोसले अत्यंतच प्रणय कविता वगैरे लिहायचे त्या काळात आणि आम्ही त्या घेऊन बसायचो चहाच्या डबरीवर आणि त्याचा किस पाडत बसायचो. ती अशी रम्य आठवण.
0: अगदी तुझ्याबद्दल सांग, कारण तू सिनियर आहे, तुझ्या पावलांवर पाऊल ठेवून आम्ही चालत आहोत.
1: बापरे बघा सांभाळा. बहिशालचा माझी जी आठवण आहे ना ती थोडीशी वेगळी आहे. माझ्या अभ्यासक्रमात मला ना सगळेच कला प्रकार, नाटकाचे जे प्रकार आहेत, पथनाट्य, एकांकिका, व्यावसायिक नाटक, एक पूर्ण लांबीचं नाटक, हे सगळं करता आलं. दुसरं लोकनाट्य. लोकनाट्य म्हणजे आज आपल्याकडचे कुठलीही थिएटर मंडळी जेव्हा परदेशात जातात आणि त्यांना सांगितलं जातं की भारताचं नाटक असं काही सादर करा, म्हणजे अगदी तर ते जे सादर करतात ना ते लोकनाट्य असतं. कारण लोकनाट्य हे आपलं नाटक आहे, याच्यावर, हा मातीतलं, याच्यावर कुठलंही अडॉप्टेशन नाहीये, कुठल्याही रंगभूमीचं ना.

0: ब्रिटिश रंगभूमी ना ग्रीक रंगभूमी अशा कुठल्याही रंगभूमीचं अडॉप्शन नसलेलं अवेलेबल साहित्यांना घेऊन केलेलं लोकनाट्य हेच खरं आपलं नाटक आहे. आणि मी या कला प्रकारापासून खूप लांब होतो. माझं जे अपब्रिंगिंग आहे हे म्हणजे माझी वाढ ही शहरी भागात झाल्यामुळे मी ह्या कला प्रकारापासून खूप लांब होतो आणि मी तो पाहिलाही नव्हता. त्यामुळे भविष्यामध्ये मला त्याचं अपासून सुरुवात करावी लागली आणि मग त्याचं टायमिंग आणि मी खरं सांगतो मी खूपदा मुलाखतीत पण बोलतो मी ना ते टायमिंग साधण्यासाठी शिरीष कणेकर वाचायचो. शिरीष कणेकरांच्या लिखाणातला हजर जबाबीपणा उचलून मी तो माझ्या लोकनाट्याच्या परफॉर्मन्समध्ये म्हणजे मला अजून आठवतं की त्या रिहर्सलला जाण्याआधी मी कणेकरांचं एक पुस्तक पूर्ण वाचून संपवायचो आणि मग यस नाव आय एम रेडी अशा फॉर्मॅटमध्ये मी जायचो. आणि ती हजर जबाबीपणा म्हणा किंवा ते एक अंगिक वाचिक अभिनयाचा जो एक मेळ असतो तो म्हणा आणि नंतर तो कला प्रकार एक्सप्लोअर करताना मला कळलं की खूप मोठ्या माणसांनी हे ऑलरेडी सादर केलं आहे. दादू इंदुरीकर, प्रकाश इनामदार, वसंत अवसरीकर, दादा कोंडके, म्हणजे लेजंड लेजंड लोकांनी, शाहीर साबळे, अगदी म्हणजे जे आपल्याकडे जे ज्याला बोलतो ना एक दर्जा तो लोकनाट्यात सादर झालेला. आणि मग मला कळलं की अरे हे मी आता शिकतोय पण ही खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे हे खूप मोठ्या लोकांनी करून ठेवलेलं आहे. आपल्याला फक्त आता जाऊन तिथे आपला जो एक विद्यार्थी दशा आहे किंवा आपलं जे प्रामाणिकपणा आहे तेवढाच सादर करायचं आहे. तर हे मला बहिष्यालचं जे माझ्या एकूण जडणघडणीत जो वाटा आहे त्यामध्ये लोकनाट्य हा कला प्रकार मी अपासून शिकलोय तिथे.
1: बर प्रशांत, तू एडिटिंग आणि स्क्रीन प्ले रायटिंग वर वर्कशॉप घेतलायस घेतोयस हो. तर या वर्कशॉप मध्ये तू प्राधान्य कशाला देतोस?
0: ह्या दोन्ही स्क्रीन प्ले रायटिंग आणि एडिटिंग या दोन्ही वर्कशॉपचा एम एकच आहे की फिल्म या माध्यमातनं संवाद कसा साधू शकाल. तुम्हाला जी अभिप्रेत गोष्ट आहे ती या टेक्निक्सने तुम्ही प्रेक्षकांना कशी सांगू शकाल.
1: संवाद साधणंच
0: मुख्य हेतू, कुठल्याही कला प्रकाराचा मुख्य हेतू हा संवाद साधणं असतो. आता स्क्रीन प्ले रायटिंग मध्ये काय आहे की अमेरिकेत हा कला प्रकार सुरू झाला. ल्युमियर ब्रदर्सने पहिला कॅमेरा हे केला, पहिले काही फुटेजेस शूट केले, ट्रेन येते आहे किंवा वाटाण्याचं रोप वाढतंय हे जे म्हणजे माझा तसा थोडा अभ्यास आहे हा कला प्रकार सुरू केला. त्यानंतर ना त्यांनी स्टुडिओने एक फॉर्मॅट बनवला, अमेरिकन स्टोरी टेलिंग फॉर्मॅट. या फॉर्मॅटमध्ये काय असायचे, टप्पे होते. एक 160 मिनिटं किंवा असे 2 तासाच्या चित्रपटाचे त्यांनी काही टप्पे बनवले होते आणि त्याचं सायकोलॉजिकल विश्लेषण केलं होतं. त्या तंत्रामध्ये त्या गोष्टी घडवल्या तर प्रेक्षकांना अभिप्रेत आनंद किंवा रसग्रहण मिळायचा. मी तो फॉर्मॅट अमेरिकन स्टोरी टेलिंग फॉर्मॅट विद्यार्थ्यांना सांगायचो. तो सांगता सांगता मला लक्षात आलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांना हा माहीत नसतो. त्यामुळे माझं जे व्याख्यान किंवा लेक्चर आपण म्हणू त्याला, ते बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये, बऱ्याचशा फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ऑर्गनाईज केलं गेलं की हा अत्यंत सोप्या पद्धतीने ही गोष्ट सांगतो. मॅकगिफिन काय आहे किंवा क्लायमॅक्सचं एक इंटरकट पद्धतीने प्रेझेंट केल्यावर क्लायमॅक्स कसा पीकला जातो, ॲक्शन सिक्वेन्स कसा करावा. स्क्रीन प्ले रायटिंगचा वर्कशॉप करत असतानाच मी सायमल्टेनियसली एडिटिंग पण शिकवत होतो. एडिटिंगमध्ये एव्हिड किंवा फायनल कट प्रो सारखे सॉफ्टवेअर शिकवणं हा बहुतांश लोक करतात. ग्रामर जे आहे ना हा महत्वाचा पार्ट आहे. शॉर्ट बाय शॉर्ट घ्या किंवा यासारखी पुस्तकं आहेत की त्याचं जे ग्रामर आहे ना हे विद्यार्थ्यांना शिकवलं जात नाही. हे का शिकवलं जात नाही, कारण मोस्ट ऑफ टाइम शिकवणारी मंडळी ही फक्त शिक्षक असतात. त्यांचं इंडस्ट्रीमधलं काम किती आहे हे जरा यावर प्रश्नचिन्हच असतो. मी काय करत होतो, मी जेव्हा शिकवत होतो त्यावेळी मी कामही करत होतो.
1: बरोबर,
0: मी शॉर्ट फिल्म्स, फिल्म्स, कॉर्पोरेट फिल्म्स ह्या एडिट पण करायचो आणि मी असं खूप झुंडीने विद्यार्थी नाही शिकवले, मी 1-to-1 शिकवले. त्यामुळे त्यांची संख्या कमी असेल पण आज ते सगळे खूप चांगले आपापल्या क्षेत्रात चांगलं काम करतायत. हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा एक

0: हे आहे, फीलिंग असतं
1: बरोबर, आणि तेच महत्त्वाचं आहे की आपले विद्यार्थी चांगलं काम करत राहणं आणि
0: मुळात त्यांना विद्यार्थी म्हणणं थोडस जडच आहे, कारण ते ऑलमोस्ट ना असे दोन तीन वर्षाच्याच गॅपने माझ्याच वयाचे होते. त्यामुळे विद्यार्थी वगैरे मी त्यांना मित्रच बोलायचो. मी बोलतो मी नॉलेज शेअर करतो, तुम्ही ते नॉलेज घ्या, उद्या तुम्ही चांगले एडिटर व्हा, तुम्ही ते अजून शेअर करा.
1: प्रशांत, आता एका व्यावसायिक विश्रांतीसाठी थांबूया, गाणं सुद्धा ऐकू आणि त्यानंतर आपल्या मुलाखतीचा शेवटाकडे आपण वळूया.
0: हो हो.
2: जीवन में हमें रक्षा करना आना चाहिए. रक्षा अपने आत्मविश्वास की, रक्षा अपने समाज की, रक्षा अपने देश की और रक्षा देश के तटों की. ज्वाइन इंडियन कोस्ट गार्ड, यांत्रिक, नाविक, जनरल ड्यूटी, नाविक, डोमेस्टिक ब्रांच एवं हाइजीनिस्ट की ऑनलाइन एप्लीकेशन की जानकारी के लिए विजिट करें www.ssc.gov.in.

0: प्रशांत, तुझी नवी हिंदी फिल्म सुद्धा येते, तर त्याबद्दल सांगशील?
1: हो हो नक्की. एक कथा होती, त्या कथेवर खरं तर खरी घटना होती आणि त्या घटनेवर मी असंच डिस्कस करत होतो आणि डिस्कस करता करता मी आणि माझे मित्र म्हणजे सचिन नगरे, दीपक उकाडे हे जे माझे माझ्या या फिल्ममध्ये किंवा माझ्या कंपनीत पार्टनर आहेत, हे बोलले की उत्तम फिल्म आहे. या गोष्टीनंतर 2 वर्ष मी त्या कथेने झपाटलो होतो. आणि आपण एक असं नाही की जेव्हा आपण व्यावसायिक काम करतो हा टक टक टक टक पटापट करून टाकतो, पण जेव्हा स्वतःच करायचं असतं तेव्हा ते खूपच स्वतःवरच संशय, स्वतःलाच एक वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारून भंडावून सोडून. मला 2 वर्ष लागली या कथेला एका चित्रपट माध्यमामध्ये पाहायला.
0: बरं.
1: आणि तो पाहिल्यानंतर मग मित्र बोलले की काय किती खर्च होईल आपणच करूया. आणि मग आम्ही सुरुवात केली. आणि त्याचे जे कलाकार होते, म्हणजे मला ती एका बँकेची कथा असल्यामुळे आणि शहरी बँकेची कथा असल्यामुळे त्यात वेगवेगळ्या प्रांतातनं आलेले कलाकार होते. आम्ही प्रयत्न केला की आम्ही तिथपर्यंत जावं, उत्तराखंड किंवा राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, केरळ, या प्रांतात आम्ही गेलो एकेका अभिनेत्याला शोध. आणि आम्ही प्रत्येक प्रांतातल्या थिएटर ॲक्टिव्हिटीजना भेट दिली आणि त्यातनं आम्ही बघितलं की आम्हाला जो चेहरा, आम्हाला जे व्यक्तिमत्व हवं आहे ते आम्ही निवडलं आणि त्यांना घेऊन आम्ही मुंबईत आलो. मुंबईमध्येही काही कलाकारांची भेट घेतली, त्यातनंही काही चांगले कलाकार, मराठी रंगभूमीवरचे, मराठी चित्रपट क्षेत्रातले, मालिका क्षेत्रातले काही चांगले कलाकार घेतले. त्यांची एक छान भट्टी जमली अभिनयाची. आणि ते आम्ही कोकण, त्यानंतर मुंबई, थोडं यूपी, अशा वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या म्हणजे जे अपेक्षित ठिकाणं होती त्या ठिकाणी जाऊन आम्ही शूट केलं. आता परत तेच की जे दुसऱ्याचं एडिटिंग आपण टक टक टक टक टक पटापट करतो, पण जेव्हा आपलीच फिल्म आहे, आपणच दिग्दर्शित केलंय, तर तो प्रत्येक वेळी एक म्हणजे प्रश्न, त्याला काउंटर असं करत करत करत करत इट थोडंसं जास्त वेळ लागला त्याच्या एडिटिंगला. पण आता त्याचं पोस्ट प्रोडक्शन ऑलमोस्ट कम्प्लीट होऊन आम्ही ती लवकरच रिलीज करणार आहोत. पण जी असते ना मजा असते ना, एक पेंटिंग असं आपल्या पद्धतीने तब्येतीत बनवायचं जी एक मजा असते ना, ती मजा मी अनुभवतोय. आणि हा माझा अत्यंत यु नो खाजगी असा कोपरा झालेला आहे ही फिल्म.
0: तुम्ही तू असा एकदम वेळ घेऊ
1: नाही, खूप पण वेळ नाही घ्यायची, कारण त्यामधलं अर्थकारण पण शेवटी असतं, सांभाळावं लागतं ते.
0: बरं. प्रशांत, लवकरच तुझी ही फिल्म येऊ आणि तुला भरपूर यश मिळो याच सदिच्छा. आणि तू आमच्याशी मोकळेपणानं संवाद साधलास त्याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार आणि पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
1: थँक्यू. थँक्यू आरजे गोपी.
0: यस मित्रांनो, आता एक गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर रंजक सफर या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत रहा आणि ऐकवत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

नमस्कार रसिको, न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100° मेगा हेट्सवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि रंजक सफर. या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं मनापासून स्वागत करतो. सिनेसृष्टीमधला देखणा चेहरा म्हणून अभिनेते अरुण सरनाईक ओळखले जातात. आज त्यांचा

जन्मदिन आहे। 70च्या दशकात मराठी चित्रपटाला एक तरुण आणि रांगडा अभिनेता अरुण सरनाईक यांच्या रूपाने मिळाला। अरुण सरनाईक यांचे वडील संगीत तज्ज्ञ काका शास्त्रीय गायक होते। अशा संगीतमय पार्श्वभूमीत ते लहानाचे मोठे झाले आणि अभिनयात स्ट्रगल करण्यासाठी अरुण सरनाईक कोल्हापूरवरून मुंबईला आले।

रंगल्या रात्री अशा एक गाव बारा भानगडी मुंबईचं जावई केला इशारा जाता जाता सवाल माझा एका सिंहासन अशा अनेक चित्रपटातून एक दमदार नायक म्हणून अरुण सरनाईक समोर आले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीच त्यांनी पेटी तबल्यात मातब्बरी मिळवली होती. पुढे ते अभिनयाच्या जोडीला चित्रपटासाठी गाणीही म्हणत असत आणि एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्वांचा अंतर्भाव सरनाईक यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. म्हणूनच 1961 सालच्या शाहीर परशुराम या चित्रपटातल्या पूरक भूमिकेद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अरुण सरनाईक यांना दिनकर पाटील यांचा वरदक्षिणा आणि दत्ता धर्माधिकारी यांचा विठू माझा लेकूरवाळा यासारख्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. मात्र दुर्दैवाने हे दोन्ही चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. मात्र रंगल्या रात्री अशा या चित्रपटानं जणू पर्वच बदलून टाकलं आणि या चित्रपटाच्या यशामुळे अरुण सरनाईक खऱ्या अर्थानं अरुणोदय झाला होता.

रसिको अरुण सरणेग यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप उमटवली. राजा ठाकूर दिग्दर्शित पाहुरे किती वाढ या चित्रपटात त्यांनी डॉक्टर चारुदत्त या सोज्वळ नायकाची भूमिका साकारली, तर सुभद्रा हरण या पौराणिक चित्रपटात त्यांनी दुर्योधनाची भूमिका अत्यंत ताकदीने उभी केली. त्यांचा सवाल माझा एका मधला ढोलकी वाजवणारा जयवंत आजही प्रेक्षकांच्या स्मरणात तितकाच ताजा आहे. या भूमिकेतली त्यांची ढोलकीवरची लयबद्ध हालचाल आणि भावाभिनय यांचं अद्वितीय मिश्रण प्रेक्षकांनी विशेष पसंत केलं. हीच लय आणि जीव त्यांनी केला इशारा जाता जाता या चित्रपटातल्या ढोलकीवाल्याच्या भूमिकेतही पुन्हा दाखवली. प्रत्येक भूमिकेतून वेगळा रंग उभा करणाऱ्या सरनायकांनी नायक, खलनायक आणि कलावंत अशा सर्व भूमिका समर्थपणे पेलून अभिनयाची विविधांगी श्रीमंती दाखवून दिली.

0: हाय नमस्कार, मी अभिज्ञा भावे. तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड, माझा आवडता चॅनल. मस्त मस्त गाणी आणि गप्पांची मेजवानी म्हणजे FM गोल्ड वाणी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
1: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. अरुण सरनाईक हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार होते. अभिनयाची ताकद, भावदर्शनाची सखोल जाण आणि गाण्याची नाजूक समज यांचा एकत्रित अनुभव प्रेक्षकांना त्यांच्या भूमिकांमधून मिळायचा. 5 नाजूक बोटे या चित्रपटात त्यांनी सज्जन आणि दुर्जन अशा परस्पर विरोधी भावांच्या दुहेरी भूमिकेचं अत्यंत प्रभावी सादरीकरण केलं होतं. मुंबईच्या जावईमधल्या नाटकवेड्या अविनाश सारख्या भूमिकेला त्यांनी एक वेगळीच लाजाळू मजा दिली. सिंहासन चित्रपटातली मुख्यमंत्र्यांची व्यक्तिरेखा तर त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वोच्च शिखर ठरली. राजकीय व्यक्तिमत्वामधलं जडत्व, आत्मविश्वास आणि सूक्ष्म भावछटा त्यांनी आपल्या शैलीत मांडल्या.

0: रसिक हो, गायनाचं प्रेम असलेले सरनाईक यांना हे कलागुण हे प्रेक्षकांसमोर मांडण्याची संधी दिली ती संगीतकार राम कदम यांनी. डोंगरची महिना आणि गण गवळणमध्ये त्यांनी सरनाईकांकडून पार्श्वगायन करून घेतलं, तर सी रामचंद्र यांनी घरकुलमध्ये त्यांच्याकडून अजरामर असं पप्पा सांगा कुणाचे हे गीत गाऊन घेतलं. त्यानंतरचं एक लाजरानं सजरा मुकडा हे गाणं तर त्यांच्या गायक म्हणून असलेल्या क्षमता अधोरेखित करतं. सरनाईक यांचा अभिनय हा अतिशय नैसर्गिक होता. त्यांच्या सादरीकरणात कुठेही कृत्रिमतेचा लवलेश नव्हता आणि त्यांच्या अभिनय शैलीची तुलना हिंदी चित्रपटसृष्टीतल्या बलराज साहनी किंवा नसरुद्दीन शहा यांच्याशी केली जाते, कारण ती तितकीच सूक्ष्म, सखोल आणि मनाचा ठाव घेणारी होती. पहिला प्रश्न विचारतोय, अरुण सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका कुठल्या चित्रपटात साकारली होती, त्या चित्रपटाचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. अरुण सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका कुठल्या चित्रपटात साकारली होती, त्या भूमिकेचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे, त्या चित्रपटाचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 44 34 आणि 45 15 41 35. दूरध्वनी क्रमांक सांगण्याच्या आधीच फोन खणाण्याला सुरुवात झालेली आहे. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.
1: लल्ला लल्ला लल्ला लल्ला

0: रसिक हो चित्रपट आणि गायनासोबतच अरुण सरनाईक यांनी नाटकांमधूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या अभिनयाची खोली आणि भावप्रत्ययकारी शैली नाट्य रसिकांच्या मनात खोलवर रुजली. मधुसूदन कालेलकर लिखित आणि खळबळजनक नानावटी खटल्यावर आधारित अपराध मीच केला या नाटकात सरनाईक यांनी साकारलेली प्रमुख भूमिका विशेष गाजली आणि ही भूमिका त्यांच्या अभिनय क्षमतेचा एक उत्तम नमुना ठरली. अरुण सरनाईक यांना हिंदी सिनेमाचे दरवाजे खुले झाले होते. नसरुद्दीन शहा आणि स्मिता पाटील यांच्याबरोबर सीतम सिनेमा त्यांना भूमिका मिळाली होती. 25 वर्षांच्या कालावधीत त्यांनी सुमारे 500 सिनेमे आणि 25 नाटकांमध्ये भूमिका केल्या. अभिनयातील व्यस्तता कायम ठेवत आपण समाजाचं देणं लागतो या भावनेला त्यांनी छेद दिला नाही. चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरोगांसाठी काम करणाऱ्या आनंदग्राममध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे. पहिला प्रश्न विचारलाय अरुण सरनाईक यांनी, मुख्यमंत्र्यांची भूमिका कुठल्या चित्रपटात केली होती, त्या चित्रपटाचं नाव तुम्ही मला सांगायचंय. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 1434 आणि 45 15 41 35. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.
1: एकला जरन साजरा मुखडा.

तेजस्वी कलाकार काळाच्या पडद्याआड गेला. पहिला प्रश्न विचारला अरुण सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका कुठल्या चित्रपटात साकारली होती त्या चित्रपटाचं नाव आहे सिंहासन. ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो. उषा देसाई, दीपा बालकर, शुभलक्ष्मी हस्तकार, मिलिंद टिपणीस, अरुणा पटवर्धन, सुबोध भाटवडेकर, स्वरा आमरे, श्रीनिवास भागवत, उदय नाईक, प्रमोद राऊत, दीपाली विचारे, अमोल यादव, वसुमती ठोसर, संजय गांधी. सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. चंदनाची चोळी अंगंग जळी या चित्रपटात अरुण सरनाईक यांच्या नायिका संध्या यांचा आज स्मृतिदिन आहे. विजया देशमुख हे संध्यांचं मूळ नाव आणि व्ही शांतराव यांना त्यांच्या अमर भोपाळी या चित्रपटासाठी नायिका हवी होती आणि संध्याला त्यांनी निवडलं. पण नृत्य येत नसल्यानं त्यांनी आधी नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सांगितलं आणि अमर भोपाळीमध्ये आपलं नृत्य नैपुण्य संध्या यांनी दाखवलं आणि मग त्यांनी परत मागे वळून पाहिलंच नाही. संध्या हे नावही शांताराम यांनीच या अभिनेत्रीला दिलं होतं. अमर भोपाळी हा संध्यांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट खूप गाजला आणि कान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवासाठी त्याचं नामांकनही झालं होतं. दुसरा प्रश्न विचारतोय, अभिनेत्री संध्या यांचं मूळ नाव काय? अभिनेत्री संध्या यांचं मूळ नाव काय? दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 41 34 आणि 45 15 41 35. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

0: मुलाखत
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
2: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
3: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
4: FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणं.
3: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर.
4: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर.
3: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड.
5: रसिको हो, रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. अमर भोपाळीत होनाजी बाळा या शाहिराची प्रियसी गुणवती नावाची तमासगिरीण आहे आणि ही भूमिका संध्या यांनी वठवली आहे. होनाजी बाळाकडून नवनवीन लावण्यांची रचना व्हावी त्यामुळे त्या लावण्या ऐकायला अधिकाधिक लोकांनी यावं आणि गल्ला जमा व्हावा यासाठी ती त्याला मोहात पाडते. पण नंतर हृदय परिवर्तन होऊन ती आपल्या शाहीर प्रियकराबरोबर पोवाडे म्हणत इंग्रज सरकारविरुद्ध जनजागृती करण्याच्या मोहिमेत सामील होते. ज्या लिलया त्या कृष्णधवल पडद्यावर वावरल्या आहेत आणि लटपट लटपट तुझं चालणं अशा शृंगार रसपूर्ण लावणीतून वीर श्रीयुक्त पोवाडा आणि घनश्याम सुंदरा श्रीधरासारख्या मंगलमय भोपाळीपर्यंतचा झालेला त्यांचा प्रवास त्यांच्या नृत्या इतकाच विलोभनीय आहे. झनक झनक पाहायला पाहिजे या फिल्मफेअर विजेत्या हिंदी नृत्यप्रधान चित्रपटात तर नर्तक गोपीकृष्ण आणि संध्या यांच्या नृत्याची जुगलबंदी आहे. दुसरा प्रश्न विचारला आहे, अभिनेत्री संध्या यांचं मूळ नाव काय? दूरध्वनी क्रमांक आहेत 02245154434 आणि 4515145. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची

0: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात. आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी

0: पारी गौलन नारी आल्या यमुनी वरी खुशाल सोडुन दिल्या जळावर नक्षीचा घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या दंग तोच आला सकाश रे रंग गोळा करून वस्त्र सारी बस

रसिको, तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांना सुधारण्यासाठी खुल्या जगात त्यांना नेऊन केलेल्या प्रयोगासंदर्भात दो आखे बारा हात हा चित्रपट आहे आणि तो एका सत्य घटनेवर आधारित आहे। यामध्ये खेळणी विकणाऱ्या चंपा नावाच्या स्त्रीची भूमिका संध्या यांनी केली आहे। गोल्डन जुबली केलेला संध्या यांचा नंतरचा चित्रपट होता नवरंग। यातलं माथ्यावर घट रचून संध्या यांनी साकारलेलं नृत्य आधा हे चंद्रमा राहत आधी किंवा आजे होळीत ऐकू येणारं गाणं अरे जारे हट नटखड या गाण्यातून संध्या यांची नृत्यकला आपल्याला चकित करते। संध्या

त्यांचा पिंजरा हा चित्रपट आजही आवर्जून पाहिला जातो. एक शाळेतील आदर्शवादी गुरुजी आणि एक तमाशा कलावंत यांच्यातली शोकात्मक प्रेम कहाणी असणाऱ्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर हिट होण्यासह सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा शिरपेचही प्राप्त केला होता. श्रीराम लागू यांना टक्कर देऊन आपलं अभिनय सामर्थ्य संध्या यांनी या चित्रपटात दाखवून दिलं होतं. या चित्रपटातली आली ठुमक देणार छबीदार छबी मी देरे कान्हा चोळी अन लुगडी जे गाणं आत्ताच आपण ऐकलं, दिसला ग बाई दिसला मला लागली कोणाची उचकीपासून शृंगार रसाने ओतपूर्वत तुम्हावर केली मी मर्जी बहाल ही लावणी सुद्धा तुम्हाला सुरुवातीला ऐकवली. या सगळ्या लावण्या आजही आवर्जून ऐकल्या जातात. दुसरा प्रश्न विचारला अभिनेत्री संध्या यांचं मूळ नाव काय, उत्तर आहे विजया देशमुख. आणि ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो, उषा देसाई, दीपा पालकर, शुभलक्ष्मी मस्तकार, मिलिंद टिपणीस, अरुणा पटवर्धन, सुबोध भाटवडेकर, उदय नाईक, प्रमोद राऊ, दीपाली विचारे, अमोल यादव, वसुमती ठोसर, संजय गांधी, मंगला शेठ, काशीनाथ क्रमवंत, उषा गायकवाड आणि ठीक आहे. बाकी सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. आणि जर चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर कृपया माफ करा. पुढचं गाणं ऐकूया आणि पुढे बोलूयाच.

0: नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स वर FM कूल
1: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे. रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. आणि मगाशी नीलम राणे या श्रोत्यांचं नाव घ्यायचं राहिलं होतं, तर सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून धन्यवाद. संध्या आपल्या व्यावसायिक भूमिकांमध्ये इतका जिवंतपणा आणू शकल्या, समोरसून जाऊन त्यांनी उपेक्षित स्त्रियांची दुःख त्यांच्या अभिनयातून मांडली याची मुळं त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात होती. संध्या यांना चित्रपटामध्ये आणणारे निर्माते आणि दिग्दर्शक होते व्ही शांताराम. आणि संध्या यांनी संधी असूनही व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओबाहेरील कुठल्याही चित्रपटात कधीही काम केलं नाही. रसिक, मी गोपी भोसले आत्तापुरती तुमची रजा घेतो. आज दुपारी 2:30 ते 5 FM रेनबोवर चैताली तुमच्यासाठी बहारदार कार्यक्रम घेऊन येणार आहे. ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड आणि FM रेनबो वाहिनी.

0: ઝુહો સ્ટેડિયમ ખાતે યોજાશે। આ કાર્યક્રમ ભારતીય સમય મુજબ બપોરે 32 વાગે શરૂ થવાનો છે। સમાપન સમારોહ માટે ભારતની મહિલા ધ્વજવાહક શૂટિંગ સ્ટાર નરુ ઢાંડા રહેશે, જે નાગોયામાં ગર્વથી ત્રિરંગો ધારણ કરશે। સમારોહમાં પરંપરાગત સમાપન કાર્યવાહી યોજાશે, જેમાં ખેલાડીઓની પરેડ અને દોહા 2030 આયોજન સમિતિને ઔપચારિક સોંપણી કરાશે। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी एशियन गेम्स में महिलाओं ने 53 किलोग्राम फ्री स्टाइल रेसलिंग स्पर्धा में रजत चंद्रक जीतवा बदल कुस्तीबाज अंतिम बंगाल ने अभिनंदन पाठव्या। श्री मोदी अदिति अशोक, प्रणवी, शरद उर्स और दीक्षा डागर ने भारतीय महिला गोल्फ टीम ने रजत चंद्रक जीतवा बदल अभिनंदन पाठव्या। पीएम मोदी सोशियल मीडिया संदेश में रमत प्रत्येना दृढ़ निश्चय और जुस्सा की प्रशंसा की और रमत कारकिर्दी में वधु ऊंचाई की शुभेच्छा पाठी। યુક્રેને ભારતના પ્રસ્તાવને રશિયા સાથે સંભવિત યુદ્ધ વિરામ માટેનો સૌથી અસરકારક પ્રસ્તાવ ગણાવી લોકસભાના અધ્યક્ષ ઓમ બિરલાએ અનેક સંસદીય સમિતિઓની પુનઃરચના કરી। પશ્ચિમ બંગાળમાં નંદીગ્રામ અને રેજીનગર વિધાનસભા પેટાચૂંટણી માટે પ્રચાર પડઘમ આજે સાંજે શાંત થશે। યમને સાદાના હુથી નિયંત્રિત સના અને વિસ્તાર ઉપર હુમલાઓની પુષ્ટિ કરી ભારતની રમતવીરોના શાનદાર પ્રદર્શન સાથે આજે એશિયન ગેમ્સનું સમાપન। આકાશવાણી પરથી સમાચાર પૂરા થયા। હવે પછી આ 2:30 પ્રાદેશિક સમાચાર સાંભળી શકશો।
1: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या महत्त्वाच्या संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन। विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना। महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता। 21 सुवर्णपदकांसह पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर। देशातल्या महत्त्वाच्या संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत भारतीय कंपनी सेक्रेटरीज संस्थेच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही। जग वेगवान तांत्रिक विकासाच्या युगात प्रवेश करत असताना भारत आज सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे असं राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितलं। भारतीय कंपनी सेक्रेटरी संस्थेच्या सामायिक प्रयत्नातून विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात हातभार लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना सभापती ओम बिर्ला यांनी केली। भाजप खासदार भर्तृहरी मेहताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। भाजपचे खासदार सुधीर गुप्ता यांची रेल्वे समितीच्या तर डॉ काकुली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायने आणि खत समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली। काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चन्नी हे कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील। भाजपचे खासदार राधामोहन सिंग संरक्षण तर राजीव प्रताप रूढी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील। भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ग्रामीण विकास आणि पंचायत राज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उलाका करतील। या समित्यांचा कार्यकाळ 26 सप्टेंबरपासून पूर्वलक्ष्यी प्रभावानं लागू होईल। केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली। मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत। या उपक्रमामुळे प्रगत शैक्षणिक संशोधन, भाषिक आणि साहित्यिक वारशाचं जतन तसंच डिजिटलायझेशन आणि या भाषांशी संबंधित ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी विशेष संस्थात्मक आधार मिळेल। ही उत्कृष्टता केंद्र आसाममध्ये तेजपूर विद्यापीठ, पश्चिम बंगालमध्ये विश्वभारती विद्यापीठ, पुण्यातलं डेक्कन कॉलेज, ओदिशातलं केंद्रीय विद्यापीठ आणि गुजरातमधल्या केंद्रीय विद्यापीठात स्थापन केली जातील। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि

0: समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबद्दल.
1: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातल्या लोकांना कोविड महामारीचा मोठा फटका बसला होता. त्यातून त्यांना सावरण्यासाठी त्यांना पतपुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हातगाडी किंवा फिरत्या ठेल्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं सुरू केली. 1 जून 2020 रोजी योजनेचं उद्घाटन झालं. या योजनेत 15,000 रुपयांपर्यंतचं कर्ज 1 वर्षाच्या मुदतीसाठी दिलं जातं. कर्जदाराने वेळेत परतफेड केली तर पुढच्या टप्प्यात त्याला 1.5 वर्षाकरता 25,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. तिसऱ्या टप्प्यात ही रक्कम 50,000 रुपयांपर्यंत आणि मुदत 3 वर्षांपर्यंत वाढते. नियमितपणे परतफेड करणाऱ्यांना व्याजात 7% अनुदान मिळतं. तारण ठेवण्यासाठी ऐपत किंवा गाठीशी मालमत्ता नसलेल्या फेरीवाले दुकानदारांना या योजनेमुळे प्रगतीसाठी मदतीचा हात मिळाला. मार्च अखेरीपर्यंत देशभरात 17,115 कोटी रुपयांची कर्ज या योजनेमार्फत वितरित झाल्याची माहिती नगरविकास मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी आज मुंबईत मोर्चा काढला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं आंदोलक तिरंगा ध्वज हातात घेऊन सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टीनं केंद्रीय निवडणूक आयोग आणि इतर यंत्रणांवर कब्जा मिळवला असल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी यावेळी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 जागांसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली. दिल्लीच्या करोल बाग इथं भूमिगत मेट्रोच्या कामादरम्यान तिथल्या झाडांचं नुकसान होत असून ते थांबवण्यासाठीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्ली विकास प्राधिकरण आणि दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाकडून उत्तर मागवलंय. या भागात मोठं बांधकाम सुरू असून पूर्ण वाढ झालेल्या झाडांना याचा फटका बसत असल्याचं याचिकेत म्हटलंय. या प्रकरणाची पुढची सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. रशियाबरोबरच्या संभाव्य युद्धविरामाबाबत भारतानं मांडलेला प्रस्ताव हा आपल्याला मिळालेल्या 4 प्रस्तावांमधला सर्वात व्यापक प्रस्ताव असल्याचं युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्री सिबिहा यांनी म्हटलंय. रशिया युक्रेन संघर्षावर परस्पर सहमतीनं तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेला विचार सकारात्मक असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर युक्रेननं आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याला भारत, तुर्की, इजिप्त आणि अमेरिका यांच्याकडून युद्धविरामाचे प्रस्ताव मिळाले असून यावर विचार करण्याची आपली तयारी आहे. मात्र कोणताही करार हा केवळ लष्करी हालचालींपुरता मर्यादित न राहता यामध्ये ऊर्जा आणि बंदरांच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा तसंच काळ्या समुद्रातल्या हालचालींचाही समावेश असायला हवा असं सीबीआय यांनी म्हटलंय. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक कमांडचे कमांडर ॲडमिरल सॅम्युअल जे पापारो यांची भेट घेतली. हिंद प्रशांत क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातली सुरक्षा भागीदारी आणि सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उपायांवर यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. अमेरिकेचा वाढता आर्थिक दबाव आणि निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी आपण एक नवीन व्यवस्था स्वीकारल्याचं इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलंय. इराणी जनतेवर दबाव आणण्यासाठी अमेरिका आणि इतर विरोधक आपल्या अत्यंत महत्वाच्या आर्थिक जीवनवाहिन्या तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनतेचा पाठिंबा आणि सरकारी उपाययोजनांमुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचं पेझेश्कियान यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. इंडोनेशियाच्या सुम्बावा प्रांतात आज सकाळी 5.9 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होता अशी माहिती स्थानिक हवामान विभागाने दिली. यावेळी कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होतोय. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकूण 85 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुहो स्टेडियमवर या क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:30 हा कार्यक्रम सुरू होईल. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या खेळाडूंच्या संचलन फेरीत भारताच्या ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा यांची निवड निश्चित झाली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवली जाईल. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकच्या आणखी काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. केरळ माहे तमिळनाडू पुडुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल तर कोकण आणि गोव्यात उद्यापर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या महत्वाच्या संस्था सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 21 सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत भारत 4थ्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: ज्ञानपूर्वक परिपालनेन च शास्त्रस्य रक्षा भवति इत्यतः शास्त्र रक्षार्था या सभा सा शास्त्रार्थ सभा इत्युच्यते. अथवा शास्त्रस्य अर्थः शास्त्रार्थः अर्थात् शास्त्रस्य यत् तत्त्वं निहितं यत् तत्त्वं यत् गूढस्थं यत् तलस्पर्शि तत्त्वमस्ति तत् तत्त्वं तदेव अर्थपदेन अत्र विवक्षितं तदेव तत्त्वं शास्त्रस्य अर्थः भवति. शास्त्रार्थाय या सभा सा शास्त्रार्थसभा तादृश तत्त्व अवगमनानै अवगमनं येन भवेत् या भवेत् सा सभा शास्त्रार्थसभा इत्युच्यते. एवञ्च शास्त्रार्थ इति नाम्नैव शास्त्रार्थसभायाः किमपि दोषरूपं यदि अवलोकितं चेदपि तत् न नैयतिकं भवति तत्तु व्याविचारिकं भवति. अतः शास्त्रार्थसभायाः नाम्नि एव उत्तरं विद्यते. शास्त्रार्थस्य प्रयोजनं शास्त्रतत्त्वावगमनम् एव. एवञ्च अत्र संशयः कोऽपि नास्ति.
3: भवद्भिः अस्याः अमोघशास्त्रार्थपरम्परायाः का अनागतप्रभा भासते? किं साम्प्रतिके प्राविधिकयुगे प्रत्यक्षसभामुखवाक्यार्थः म्लायमानः प्रतिभासते? उत अस्याः जीवन्तविद्यायाः प्रति जनमानसे पुनः कश्चन अभूतपूर्वः कौतुकमहोत्सवः समेधते? तं स्वविचारसुधारसं नः श्रवणपुटेषु कृपया सिञ्चन्तु.
2: अद्यत्वे शास्त्रार्थस्य स्थितिः कीदृशी वर्तते इति अवगन्तुम् अस्माभिः सकृत् अस्माकम् इतिहासः पर्यालोचनीयो भवति. अस्माकं सांस्कृतिकः समाजः, अस्माकम् आध्यात्मिकः वैज्ञानिको वा समाजः यावत् पुरातनम् उन्नततरः प्रवृद्धतरश्च दृश्यते. यथा उदाहरणं पश्यामः, यदि वयम् अस्मात् कालात् शतवर्षात् प्राक् गच्छामः तर्हि शतभ्यः वर्षेभ्यः पूर्वम् अस्मदपेक्षया विद्वत्तराः विद्वत्तमाः जनाः अधिकाः व्याख्याकारः महत्प्रामाणिकग्रन्थेषु व्याख्याकारः उपलभ्यन्ते. ततोऽपि पूर्वम् यदि वयं गच्छामः तर्हि तादृशप्रामाणिकग्रन्थकर्तारः एव लभ्यन्ते, तत्तत्शास्त्रीयग्रन्थकर्तारः लभ्यन्ते. ततोऽपि प्राक्कालम् यदि गच्छामः तर्हि तत्तत्शास्त्रकाराः एव लभ्यन्ते, ततोऽपि प्राक्कालं गच्छामः तर्हि महर्षयः लभ्यन्ते. एवञ्च यावत् पुरातनम् अस्माकं संस्कृतिः प्रवृद्धतमैव दृश्यते, यावन्नूतनम् अस्माकं विद्या ह्रासमुखी एव विद्यते. परम् अस्माभिः एवं श्रुत्वा अधैर्यैः न भाव्यम्, अस्माभिः धैर्यवद्भिः भाव्यम्. यावत् सख्यं कालप्रभावेण क्षीणताम् आगता विद्यापि अस्माभिः यावत् सख्यं परिरक्षणीया भवति अध्ययनेन स्वाध्यायकालेन व्यवहारकालेन च अस्माभिः परिरक्षणीया भवति अनन्तरं व्यवहारेण अस्माभिः चरित्रवद्भिः उपदेशः कर्तव्यः भवति एवं शास्त्ररक्षणं कर्तव्यं भवति इत्येवं गुरूणाम् आज्ञाम् आदाय अस्माभिः शास्त्राध्ययनं क्रियते पूर्वकालापेक्षया शास्त्रज्ञाः विद्वांसः अधिक